गहाडस्वर आकाशवाणीच्या एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 5:56 आणि 24 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला सुरुवात करतोय. प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना मंगलमय आणि आनंददायी जावो. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक सौर आषाढ 16 शके 1948 म्हणजेच 7 जुलै 2026. आजच्या मंगलदिनाची सुरुवात करणार आहोत सनईच्या मंगलवाद्याने.

श्रोतेहो सनी वादन आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: भगवंतमयच होतो. तैसा मी एक वाचुनी काही, तया तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. येर आरतू जिज्ञासु अर्थार्थी, हे भजती जिये पंथी, ते तिन्ही पावनी चौथी म्हणिपत आहे. खरंतर आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी हे ज्या पद्धतीने भक्ती करतात ते पाहून ही चौथी भक्ती म्हणायचे इतकेच, अन्यथा पहिली, तिसरी, चौथी वगैरेला काही अर्थ नाही. तर भगवंताच्या सहज स्वरूपस्थितीला भक्ती म्हणायचे. आर्ताच्या ठिकाणी ही भक्ती तीव्र इच्छा बनते, जिज्ञासूच्या ठाई तीव्र जिज्ञासा बनते, तर तीच अर्थार्थीचे ठाई अर्थप्राप्तीची इच्छा बनते. मात्र दृश्य हे मिथ्या असून अज्ञानामुळे खरे शाश्वत वाटते. ते अज्ञान आता गेलेले आहे आणि प्रतिबिंब हे बिंबात विरून जावे तसा भक्त भगवंताशी एकरूप झालेला आहे. म्हणवनी दृश्यपथा अतितू माझा पार्था, भक्तियोगू चौथा म्हणित लागा. म्हणून हा माझा चौथा भक्तियोग दृश्य मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हणतो. एवढं झाल्यावर 55व्या श्लोकात भगवंत त्या ज्ञानी भक्ताची अवस्था वर्णन करतात. भक्त्या मामी जानाती यावा नश्चास्मी तत्वतः, ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या सहज ज्ञानभक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वतः जाणतो व त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, माझ्याशी समरस होतो. म्हणूनच सुरुवातीच्या भागात म्हटलं की भगवंताची जी 49 विशेषनामं 7 ओव्यात आलेली आहेत ती सर्व ज्ञानी भक्तालाही लागू आहेत. हा भक्त म्हणजे भगवंतच, आणि म्हणून 7व्या अध्यायात हा ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ असं भगवंतांनी आवर्जून सांगितलं. आता इथं परत माऊली भगवंताच्या मुखातून या भक्तीचं श्रेष्ठत्व ठसवत आहेत. ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया, उत्तम म्हणवनी धनंजया उपदेशली. अर्जुना, तीही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पारंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली. ज्ञानी हिला स्वसंवित्ती म्हणतात, शैव हिला शक्ती म्हणतात, आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो. इथे भक्त सहजपणे भगवंताशी एकरूप होऊन जातो. तैसा रूप होऊनी माझे माते क्रियाविण तो भजे, अलंकारू का सहजे सोनयाते जेवी. दागिना स्वतः सोने असून सोन्याला भजतो, त्याप्रमाणे हा भक्त मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. दागिन्याचे सोन्याशी अभिन्नत्व हेच त्याचे सोन्याला भजणे, तसे भक्ताने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्यू जैसा. किंबहुना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा. पाण्यात लाट, कापरात सुवास किंवा रत्नात तेज जसे अभिन्न असते, सुताशी जसे वस्त्र अथवा मातीशी मडके अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. अशा भक्ताचे वर्णन करताना माऊलींच्या प्रतिभेला बहर आलाय. इतक्या विविध उपमा देऊन, दाखले देऊन माऊली जे वर्णन करतात ते श्रोत्यांनी आवर्जून मुळातून वाचण्यासारखंच आहे. एवढे सांगून झाल्यावर पहिल्या भागात मी उल्लेख केलेल्या त्या 8 ओव्या येतात, त्याबद्दल उद्याच्या भागापासून बोलूया.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता चिंतन. लेखन होतं अनिल पानसे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाले आहेत. आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया परमेश्वराच्या भक्तीने. प्रभात वंदना या कार्यक्रमातील सुमती टिकेकर आणि मधुकर गोळवलकर यांच्या आवाजातील मयुरेश्वर स्तोत्र ऐकून

श्रोतेहो, प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया माधव साखरदांडे यांची भूपाळी आशा भोसले यांच्या आवाजात.

या हिंदी भक्ती रचनेनंतर श्रोते हो प्रभात वंदना कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात ही देशभक्तीपर रचना ऐकणार आहोत.

0: या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करतोय कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आतापर्यंतच्या भागात आपण खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं प्रत्येक पिकासाठी याच्याबद्दलची माहिती घेतली. यामध्ये प्रत्येक जी बीज प्रक्रिया करायची आहे ती रासायनिक बीज प्रक्रिया सुरुवातीला करायची, त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची. मग अशा पद्धतीनं आपण केवळ रासायनिक बीज प्रक्रिया किंवा केवळ जैविक बीज प्रक्रिया केलं तर त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो का प्रत्येक वेळेला रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक प्रक्रिया हे दोन्ही मिळून केलं पाहिजे, काय महत्वाचं?
3: शेतकरी बंधूंनो, आपण जर विचार केला तर

0: निश्चितच आपल्याकडे जैविक सुद्धा काही घटक असे उपलब्ध आहेत की नुसतं त्यांचाच वापर आपण जर केला. आता प्रत्येक ठिकाणी रासायनिकच बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे अशातला भाग नाही, तर आपण सोबत नुसतेच जैविक जे आहेत त्यामध्ये स्युडोमोनास फ्लोरोसन्स नावाचा जीवाणू आहे की ज्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो, किंवा ट्रायकोडर्मा नावाचं जे बुरशीनाशक आहे, जैविक बुरशीनाशक, त्याचा सुद्धा वापर आपण करून चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया आपण करू शकतो आणि सुरुवातीच्या काळात येणारे जे रोग आहेत त्यांना आपण अटकाव करू शकतो. तथापि काही रोग मात्र असे असतात की जे फक्त बुरशीनाशकाचाच वापर करून त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणात आणता येतात. आणि आता भात किंवा इतर पिकांचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळात अशी जर रोग जर आली तर आपलं नुकसान जे ते जास्त प्रमाणात होऊ शकतं. म्हणून अशा वेळी फक्त तुम्ही रासायनिक घटकांचा वापर करून बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. पण भाजीपाला पिकं असतील किंवा काही फळं पिकं असतील तर त्यांची जर आपल्याला लागण करायची असेल तर मात्र आपल्याला निश्चितच स्युडोमोनास फ्लोरोसन्स नावाचं जीवाणू नाशक आहे त्याचा आपण वापर करू शकतात, किंवा ट्रायकोडर्मा विरिडी किंवा हार्जियानम नावाचं जैविक बुरशीनाशक आहे तर ते सुद्धा आपण 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरून आपण त्याची बीजी प्रक्रिया करू शकतो. किंवा भाजीपाला पिकात जर आपण विचार केला तर विद्यापीठाचं फुले सुपर बायोमिक्स सुद्धा उपलब्ध आहे की जे बीज प्रक्रियेसाठी आपण वापरू शकतो. त्याचाही साधारणतः पावडर फॉर्म्युलेशन असेल तर 10 ग्रॅम किंवा लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेऊन आपण बीज प्रक्रिया जी ती करू शकतो भाजीपाला पिकांसाठी. आणि फुले सुपर बायोमिक्स जे आहे ते आपण पुनर्लागवडसाठी सुद्धा वापरू शकतो. मग त्यामध्ये मिरची असेल, टोमॅटो, वांगी, किंवा अलीकडे स्ट्रॉबेरी मधील सुद्धा शेतकरी बंधू जे आहेत तर ते आळवणीसाठी किंवा पुनर्लागवडसाठी फुले सुपर बायोमिक्सचा वापर करत आहेत. मात्र त्याचं प्रमाण जे आहे ते साधारणतः 500 ग्रॅम किंवा 500 मिली जर पावडर लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर प्रति 10 लिटर पाण्यात एकत्रित त्या ठिकाणी आपण करायचं ते द्रावण 500 लिटर किंवा 500 ग्रॅम फुले बायोमिक्स 10 लिटर पाण्यात. आणि त्यानंतर ही जी रोपं जी आहेत मिरची असेल, वांगी असतील, टोमॅटो असतील किंवा स्ट्रॉबेरी असतील तर ती त्याच्यामध्ये बुडवावीत आणि नंतर आपण पेरणीसाठी त्याचा वापर करू शकतो. हे प्रति एकरसाठी प्रमाण आहे 500 ग्रॅम किंवा 500 लिटर फुले सुपर बायोमिक्स. किंवा काही रोग जर होत असतील तर मात्र आळवणीसाठी सुद्धा हे फुले बायोमिक्स जे आहे ते आपण वापरू शकतो, कारण यामध्ये 5 उपयुक्त बुरशी आणि 6 उपयुक्त जीवाणू आहेत. त्यामुळे साधारणतः आळवणीसाठी 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी त्याचं एकत्रित द्रावण करावं आणि जिथं जिथं ही भाजीपाला पिकं लावलेली असतील किंवा स्ट्रॉबेरी लावलेली असतील, स्ट्रॉबेरीमध्ये सुद्धा हे शेतकरी बंधू वापरत आहेत तर त्याची आपण आळवणी करून आपल्या पिकाचं रक्षण जे आहे ते या सुरुवातीच्या काळात येणार रोगांपासून करू शकतो.
1: म्हणजे बीज प्रक्रियेबरोबरच बायोमिक्स वापरणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय होऊ शकतो आपल्या पिकांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी.
0: निश्चितच,
1: नक्की सर, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकला कृषीवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 6:40 झाले. ऐकणार आहोत आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेमध्ये. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदेविषयी ऐकणार आहोत. लेखन डॉक्टर विनोद पतंगे यांचं. 6:55 दिनविशेष. संकलन सचिन प्रभुणे यांचं. आजच्या सुविचाराची वेळ अर्थातच 7 वाजताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

वाजता 7:45 म्हसवडकर सराव, 8:00 ओळख बाजारपेठेची, 8:25 जोगळेकर हॉस्पिटल, 10:00 डॉक्टर महाजन स्किन केअर, 10:05 श्वास हेल्थ केअर सांगली, 10:10 नंदादीप हॉस्पिटल, 10:15 उना गडगिळ अँड सन्स आणि 10:20 ओळख बाजारपेठेची। सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत 7:50। श्रोते हो, आज सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त हायटेक शेती प्रगतीची गती हा समन्वित कार्यक्रम, हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। आज सकाळी 9:00 आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, तर 9:30 मिश्र संगीत आणि 10:30 नाट्यपदांच्या रचना ऐकणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात। आज सकाळी 11:00 गझल गीतांचा कार्यक्रम ऐकूया, 11:30 मराठी चित्रपट संगीताचा निवेदन सहित कार्यक्रम ऐकणार आहोत, 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल।

आज संध्याकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 5:30 वाजता युवमणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि 7:15 विधिमंडळ समालोचन हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी आज संध्याकाळी 7:30 वाजता. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव, तज्ज्ञ मार्गदर्शन या मालेत तेजदीप ढगे तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाई यांची शेती निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 7:30 वाजता आमच्या किसानवाणी या कार्यक्रमात. श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. याशिवाय प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केले जातील. यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: श्रोतेहो, ज्ञान माहिती आणि मनोरंजन देणारी ही आहे आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: डिप्लोमाला नापास झालात,
3: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
2: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
3: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
2: तोही मोफत.
3: संपर्क 98220 71571.
4: 99 Avenue,
5: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
4: 99 Avenue, विकास नगर, सातारा 97.

0: 97 99 99.
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे. डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स.
1: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
0: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
2: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
0: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
1: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788 798 68 67.

आकाशवाणीच्या एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनीलहरींवर आणि न्यूज ऑन ए आय आर या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम परिसर. या कार्यक्रमाने ऐकूया सातारा परिसरातील वृक्ष संपदेविषयी. लेखन डॉक्टर विनोद पतंगे यांचं.
1: नमस्कार श्रोते हो, वराह मिहिरांचे बृहत संहिता हा जमिनीत पाणी शोधण्याचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रमाणित प्राचीन ग्रंथ आहे. विशिष्ट वनस्पती जसे की उंबर, जांभूळ, बेल किंवा वारुळ ज्या ठिकाणी असतात तिथे जमिनीत पाणी असल्याचा अंदाज बांधला जातो. आपण आज यापैकी उंबर या वनस्पतीची माहिती घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये हिचा उल्लेख पंचक्षीरी वृक्षामध्ये केला आहे. संस्कृतमध्ये या वनस्पतीला जंतुफल, सदाफल असेही संबोधले जाते. उंबर ही एक महत्त्वपूर्ण सदापर्णी वनस्पती असून हे झाड प्रामुख्याने भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. धार्मिक, पर्यावरणीय आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या वृक्षाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे झाड साधारणपणे 10 ते 15 मीटर उंच वाढते. याचे खोड मजबूत आणि फांद्या पसरलेल्या असतात. पाने गडद हिरवी, लंबवर्तुळाकार आणि गुळगुळीत असतात. उंबराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या फांद्या आणि मुख्य खोडावरच थेट फळे गुच्छामध्ये लागतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर लालसर होतात. उंबराला फुले नसतात हा एक गैरसमज आहे. उंबराच्या फळामध्ये

0: हेच फुले नर आणि मादी असतात, जी कापल्यावर आतील भागात दिसतात. हिंदू धर्मात उमराला औदुंबर या नावाने ओळखले जाते. हे झाड भगवान दत्तात्रय आणि श्री नृसिंह सरस्वती यांचे अत्यंत प्रिय मानले जाते. याच्या सावलीत आणि मुळाशी बसून नामस्मरण किंवा पूजा केल्याने आध्यात्मिक शांतता लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. उंबर हे 24 तास प्राणवायू देणारे झाड मानले जाते. या झाडाच्या मुळाखाली जमिनीमध्ये पाण्याचा मोठा साठा सापडतो अशी माहिती वनस्पती शास्त्रज्ञ देतात. आयुर्वेदामध्ये उंबराच्या झाडाची साल, पाने, फळे, छीक यांचा वापर केला जातो. अतिसार व जुलाब, पित्तशामक, आम्लपित्त व उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी जाणकार वैद्य या वनस्पतीचा वापर करताना दिसतात. उदुंबर अवलेह नावाचे औषध काही आयुर्वेदिक कंपन्या तयार करत आहेत. वृक्षाची लागवड प्रामुख्याने बिया किंवा फांदी कटिंग्स कलम पद्धतीने केली जाऊ शकते. हा वृक्ष पाण्याचा उत्तम स्रोत आणि जमिनीची धूप रोखणारा असल्याने शेताच्या बांधावर किंवा विहिरीच्या जवळ याची लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे पाण्याचा साठा जमिनीत कायम राहण्यास मदत होते. याची लागवड फांदी कलम तसेच याच्या फळामध्ये असलेल्या बियापासून करतात. निसर्गाचा समतोल राखणारे अतिशय महत्वाचे झाड म्हणून याची प्रचिती आहे.
1: सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी आपण ऐकलं परिसर या कार्यक्रमात. लेखामध्ये डॉक्टर विनोद पतंगे यांचं हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:55 होत आहेत. आजच्या दिवसाचं महत्व ऐकणार आहोत दिनविशेष या कार्यक्रमात. संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोत्या नमस्कार. आज आहे 7 जुलै. प्रतिभा संपन्न संगीतकार अनिल विश्वास यांचा जन्म 7 जुलै 1914. 1935 ते 1965 या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपट गीतांसाठी संगीत बांधलेल्या विश्वासांना भारतीय चित्रपट क्षेत्रात प्रथमच पाश्चात्य वृंद संगीताचा वापर करण्याचं श्रेय दिलं जातं. 1935 पासून त्यांच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादी चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी 1940 पर्यंत छान जम बसवला. स्वतः अनिल विश्वास उत्तम गात. 5व्या दशकाच्या उत्तरार्धात लता, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते. या कलाकारांबरोबर त्यांनी 1955-56 मध्ये अत्यंत दर्जेदार संगीत दिलं.

कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्राध्यापक लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म 7 जुलै 1923 चा. चित्रपट रंगभूमीवरच्या अभिनेत्री पद्मा अण्णासाहेब चव्हाण तथा पद्मा चव्हाण यांचा जन्म 7 जुलै 1948

इथल्या कोल्हापुरात झाला. त्यांच्या भूमिका असलेले अवघाची संसार, एक दोन तीन, आराम आराम आहे, बोट लावीन तिथं गुदगुल्या हे चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मा चव्हाण यांच्या भूमिका आठवताना प्रकर्षानं एक गोष्ट लक्षात येते की नागरी शहरी रुपात त्या जशा शोभतात तशाच ग्रामीण स्वरुपातही या दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी सहजपणे साकारल्या आहेत. या सुखानो या आणि आराम हराम आहे या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. गायिका पद्मजा फेणाणी यांचा जन्म 7 जुलै 1962 चा

0: भारतीय गायक गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म 7 जुलै 1973 चा. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 चा. विम्बल्डन पुरुष एकेरीचं विजेतेपद 17व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला 7 जुलै 1985 रोजी. इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचं निधन झालं 7 जुलै 1307 रोजी. स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर ऑर्थर कॉनन डॉईल यांचं निधन झालं 7 जुलै 1930 रोजी. ते स्कॉटिश लेखक होते. त्यांनी इंग्रजी भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि कविता लिहिल्या. त्यांनी लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातल्या त्या मापदंड मानल्या जातात. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आजच्या दिवसाचं महत्व आपण ऐकलं दिनविशेष या कार्यक्रमात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: बहुजन हिताय बहुजन सुखाय श्रोते हो आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी द शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: ऐकूया आजचा सुविचार. स्पर्धा ही स्वतःच्या अपयशाबरोबर करावी, दुसऱ्याच्या यशाबरोबर नाही. सुविचार पुन्हा एकदा ऐकणार आहोत. स्पर्धा ही स्वतःच्या अपयशाबरोबर करावी, दुसऱ्याच्या यशाबरोबर नाही. असं सुविचार आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी द शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. असं सुविचार आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: तरी मसाले 1958 पासून चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटतरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
6: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
6: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
6: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
6: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध।
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण।
2: संपर्क 810-83-33-480।
6: 8108333480।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, आता यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्र प्रसारित करेल. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. वळूया पुणे केंद्राकडे विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी.

0: बाप्पा कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते, 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्या

0: त्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. दोन दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ते काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
1: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रम सिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
2: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी, सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 वाजता हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यानिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची

0: वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडबे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
5: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल.
6: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
5: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
6: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
5: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
8: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
7: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
8: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
7: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
9: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची. अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण.

0: म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

तेव्हा श्रोते हो, आमच्या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही आहे.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच, नक्कीच. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे, अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे, आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता. मग तो वयस्कर माणूस गडबडतो, म्हणजे माझं तरी खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक

0: केलेली आहे. त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे, तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. मग ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंगसाठी, म्हणजे सायबर गुन्हेगार त्याच्यावरती कॉल

0: ज्यांना ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती, आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज जे काय ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे, आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, जेव्हा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांग ना तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कोणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कोणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत,
1: अच्छा,
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानासाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला, अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: सर हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असं डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये.

0: आणि अशी घटना जेव्हा फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल आरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसेल नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेड मधून उठू पण शकत नव्हता तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर,
0: त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 103.1 MHz श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7:40 झालेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव

0: हातदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91, आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाले. प्रसारित करतोय आणखी ग्राहक केंद्रित कार्यक्रम मुसवडकर सराव.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मुसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मागच्या महिन्यात तुम्ही एक छान असं सरप्राईज आपल्या कोरेगावच्या ग्राहकांसाठी दिलेलं होतं, ते म्हणजे की कोरेगाव मध्ये आता आपली दुसरी शाखा ओपन होती आणि कुठल्याही दुकानासाठी कुठल्याही व्यवसायासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असते की व्यवसायाचा विस्तार होत असतो आणि जिकडून आपल्याकडे लोक येतात त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून आपली एक नवीन शाखा तिथे ओपन करत असतो. तर याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कसं हे सगळं प्लॅनिंग आहे, कधीपर्यंत आपली शाखा सुरू होणार आहे, कोरेगावच आपण का निवडलं आणि या दुसऱ्या शाखेच्या अनुषंगाने तुम्ही आपल्या श्रोत्यांना ग्राहकांना काय सांगाल?
3: आता आपली शाखा ही लवकर चालू होत आहे आणि कोरेगावच

0: निवडलं म्हणजे कोरेगावातलेही आपले प्रचंड ग्राहक आहेत. ग्राहकांची अशी रिक्वेस्ट होती किंवा मागणी होती की आम्हाला सातारला यावं लागतं, एवढ्या लांब यावं लागतं, त्यापेक्षा जर तिथे असेल तर त्यांना ते जास्त सोयीस्कर होईल.
1: बर,
0: तर अशा अनुषंगाने प्लॅनिंग होतं कोरेगावात काढणे. आपल्या त्यामुळे कस्टमर बेसचाही खूप फायदा होईल आणि जो आपण जी आपण पायदळ शकता किंवा जो आपण विश्वास मेंटेन करतो कस्टमरचा, जसे दागिन्यांची क्वालिटी, हॉलमार्किंग, प्रत्येक दागिन्यावर HYD आणि कॅरेट प्रमाणे सोन्याचा, प्युरिटी प्रमाणे चांदीचा भाव, ह्या सगळ्या ज्या आपण स्टँडर्ड प्रॅक्टिसेस मेंटेन करतोय त्याचा फायदा नक्कीच सगळ्या कोरेगाववासियांना होईल.
1: तुम्हाला काय जाणवतं म्हणजे ज्या पद्धतीने इथे लोकांची मागणी असते त्या पद्धतीने तिथे पण मागणी आहे का? त्याचबरोबर सोन्या चांदीचे दागिने, मोत्यांचे दागिने किंवा डायमंड्स आता ज्याला खूप डिमांड आहे, तर या सगळ्याची सुद्धा तिकडे तेवढीच डिमांड आहे का?
0: नक्कीच डिमांड असणार. जसं प्रत्येकालाच मार्केटमध्ये काहीतरी नवीन बघायला आवडतं, तर अशा पद्धतीने तिथेही डिमांड ही आहे. आपल्याकडे तिथे डायमंड ज्वेलरी किंवा लॅबग्रोन डायमंडची ज्वेलरी अशाही ज्वेलरी उपलब्ध आहेत.
1: ओके,
0: त्यामुळे नवीन नवीन डिझाईन्स, व्हरायटी आणि विविधता ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे
1: कोरेगाववासियांना होणार आहे. निमित सर, जसं तुम्ही म्हणालात की तिथे सुद्धा या गोष्टींची डिमांड आहे, पण प्रत्येक व्यवसायाचा, प्रत्येक व्यावसायिकाचा आपला असा एक USP असतो जो त्यांनी राखून ठेवलेला असतो, जो सहसा इतरांकडे बघायला मिळत नाही. असा आपला कोरेगाव मधला USP काय असणार?
0: आपला कोरेगाव मधला म्हणण्यापेक्षा आपला जो आपलं दुकान हा जो USP आहे किंवा ब्रँडचा जो USP आहे तो म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण भाव काढणे, ही जी ट्रान्सपरन्सी आहे आपण हे पर्सेंटेज वाईज म्हणजे जेवढी शुद्धता आहे तेवढ्याच शुद्धतेचा भाव सोन्याला आणि चांदीला सुद्धा काढतो. तसंच मोड घेतानाही आपण कस्टमरला ती कॅरेट मीटर वर तपासून दाखवतो. मोडीची गोळी कस्टमरच्या समोर होते आणि हे सगळं एका छताखाली होतं. म्हणजे असं नाही की बाहेरून त्याचं पर्सेंटेज काढून किंवा टन्स काढून आणणे मग घेणे, त्यापेक्षा कस्टमरच्या डोळ्यासमोर त्याच्या मोडीला शुद्धतेनुसार पूर्ण भाव दिला जातो आणि त्यामुळे कस्टमरचे विश्वास जास्त बसतो किंवा विश्वासार्हता वाढते त्या ट्रान्झॅक्शन मध्ये.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, विश्वासार्ह व्यवहारासाठी म्हसवडकर सराफांचं नाव साताऱ्यामध्ये तर प्रसिद्ध आहेच, पण आता त्यांची अजून एक शाखा कोरेगाव मध्ये सुद्धा सुरू होणार आहे. तेव्हा सोने, चांदी, हिरे, मोती या दागिन्यांच्या खरेदीसाठी नक्की व्हिजिट करा म्हसवडकर सराफ. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
5: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
4: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94,
5: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97.
4: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
3: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, बाहेर थंडगार वारा आहे, थंडगार मौसम आहे, आपल्याला हवा असलेला पाऊस हा खूप दिवसांनी बरसतोय. अशा या पावसात काही सुंदर अशी गीतं तर ऐकलीच पाहिजेत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत संदीप खरे यांचं, गायलंय संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी, आणि या गीताला संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता अन केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विर

श्रोतेहो, हातात मस्त चहाचा कप, बाहेर सुंदर वातावरण आणि अशात ही सुंदर गाणी, या गीतांचा आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात नक्की आनंद घ्या. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत किशोर कदम यांचं, स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे यांचं आहे.

0: पावसाला।
1: श्रोतेहो, या गीताबरोबर आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: करतो आणि सध्या आमच्याकडे स्पेअर पार्ट ऍक्च्युअल प्राइस वर 15% डिस्काउंट ऑफर चालू आहे बर का।
1: ग्रेट मॅडम, आपल्याकडे कोणकोणत्या कंपन्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत?
0: आपल्याकडे पॉवर टूल्स मध्ये डिवॉल्ट, स्टेनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, बुलेट आणि वेल्डिंग मशीन मध्ये विर्गो यासारख्या नामवंत कंपन्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त आपल्याकडे अनेक कंपन्यांचे स्पेअर पार्ट असतात, त्यामुळे आम्ही इतर कंपन्यांची सुद्धा मशीन रिपेअर करून देतो। मशीन जर वॉरंटी पिरियड मध्ये असेल तर आपण वॉरंटी देखील क्लेम करून देतो। आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व स्पेअर्स वर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टला 3 महिन्यांची वॉरंटी दिली जाते। तसेच आमच्या इथून डिवॉल्ट कंपनीचे मशीन खरेदी केल्यास त्यावर आर्मेचर आणि फील्ड कॉइलला 2 वर्षाची वॉरंटी मिळते आणि स्टेनले आणि जेके कंपनीच्या मशीनवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जाते।
1: सुपर्ब,
0: वॉरंटीचा मुद्दा निघाला आहे त्यामुळे मला इथे एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे अनेकदा ग्राहक विदाउट बिल मशीन बाजारातून खरेदी करतात। त्यामध्ये 2 केस असतात, एक तर मशीन चांगली असते पण त्यांना भविष्यात वॉरंटीची बेनिफिट घेता येत नाही, आणि दुसरी केस म्हणजे कधी कधी डुप्लिकेट मशीन देखील बाजारात तुम्हाला दिल्या जातात। त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना ग्राहकांनी ओरिजिनल बिल आणि वॉरंटी कार्ड असणारा प्रोडक्टच खरेदी करावा।
1: अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं, पण मॅडम मशीन खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाय व्होल्टेजला मशीन वापरू नयेत, मशीनची कॅपॅसिटी आहे तेवढीच मशीन वापरावी। मशीन सतत चालू असेल तर त्यावर घर्षण, धूळ, व्हायब्रेशन यांचा परिणाम होतो। परिणामी मशीनचे पार्ट्स जसं की गिअर्स, बेरिंग, स्विचेस वेळेनुसार खराब होतात, त्यामुळे मशीनला ठराविक वेळेने मेंटेनन्स करावा।
1: अच्छा मॅडम, खरंच आज मला तुमच्याकडून मशीनच्या मेंटेनन्सचं महत्व काय असतं ते कळलं। यापुढे मी माझ्या घरातल्या प्रत्येक मशीनच्या मेंटेनन्स मध्ये स्वतः लक्ष घालीन। मॅडम आता मला निघायला हवं, मला तुमचा नंबर देता?
0: हो नक्कीच, घ्या ना, 98228108804।
1: 98228108804। थँक्यू मॅडम।
0: थँक्यू।
2: सो फ्रेंड्स, तुमच्याकडे असणाऱ्या मशीनची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि आयुष्यमान वाढवण्यासाठी ब्रँडेड स्पेअर पार्ट्सचा वापर करूनच मशीन मेंटेनन्स जर करायचा असेल तर आजच सातारच्या H39 MIDC मध्ये असणाऱ्या मंदार ट्रेडर सर्व्हिस सेंटरला अवश्य भेट द्या। आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची।
3: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
5: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
4: नियम आणि अटी लागू।

0: श्रुती हो आपल्या प्रसन्न सकाळी आपल्यासोबत सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
4: नमस्कार.
3: आयव्हीएफच्या अनेक वेगवेगळ्या शंका ज्या आपल्या मैत्रिणींच्या किंवा श्रोत्यांच्या मनात आहेत त्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्यातला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आयव्हीएफ कोणामध्ये गरजेचं आहे किंवा त्याचे काही क्रायटेरिया असतात का, याबद्दल सांगा.
4: निश्चितच क्रायटेरिया आहेत, त्यामध्ये सुद्धा फिमेल क्रायटेरिया आणि मेल क्रायटेरिया असे वेगळे वेगळे आहेत. सो फिमेल मध्ये युजुअली पेशंटचं एज काय आहे, किती वर्षांपासून ते प्रयत्न करतात आहेत, याच्या आधी त्यांनी काय काय ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट काय आहे, त्या व्यतिरिक्त सोनोग्राफी मध्ये दोन्ही बीजाशयात बीज किती शिल्लक आहे, याच्या व्यतिरिक्त पेशंटला अजून काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबेटीस, थायरॉइड, बीपीचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींचा कंबाईन विचार करून त्या पेशंटला आयव्हीएफ हे सजेस्ट केलं जातं.
3: आता जेव्हा हे फिमेलच्या अनुषंगाने असं त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, या आयव्हीएफच्या आधी सुद्धा त्यांना काही वेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात का डायरेक्ट आयव्हीएफची ट्रीटमेंट असते, याबद्दलही सांगा.
4: काही पेशंटला डायरेक्ट आयव्हीएफ सुद्धा सांगावं लागतं. जसं मी सांगितलं, पेशंटचे रिपोर्ट काय आहे आणि इन्फर्टिलिटीचं नेमकं कारण काय आहे ते कारण आपण शोधून काढल्यानंतर त्याच्यासाठी त्या कारणासाठी जी बेस्ट ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे ती सांगणं हे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टचं काम असतं. आणि त्याच्यामुळे जर बेसिक ट्रीटमेंटनी त्या जोडप्याला प्रेग्नन्सी राहणं शक्य असेल तर बेसिक ट्रीटमेंट सांगितली जाते. पण रिपोर्टमध्ये जर बऱ्यापैकी अबनॉर्मॅलिटीज असतील तर आपल्याला शक्यतो हायर ट्रीटमेंट म्हणजे आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी, यांनी सक्सेस हा निश्चितच जास्त मिळू शकतो.
3: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं बंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काही जणांना डायरेक्ट आयव्हीएफची ट्रीटमेंट आम्ही सजेस्ट करतो, मग याच्या मागे काय क्रायटेरिया असतो, कोणते असे पेशंट असतात?
4: आयव्हीएफची ट्रीटमेंट सांगताना मेल आणि फिमेल दोन्ही फॅक्टर्स आपल्याला बघायला लागतात. समजा लग्न उशिरा झालं असेल, वय जास्त असेल, साधारण 35 नंतर भारतीय

0: यांमध्ये बीजांचा आकडा आणि त्याची गुणवत्ता क्वालिटी क्वांटिटी दोन्ही सुद्धा कमी व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे जर सोनोग्राफीमध्ये बीज कमी दिसत असतील किंवा AMH ची व्हॅल्यू बऱ्यापैकी कमी येत असेल तर अशा वेळेला त्यांना आपण IVFचा सल्ला देतो. बीजाशया व्यतिरिक्त जर एखाद्या पेशंटच्या दोन्ही गर्भनलिका बंद असतील त्या ओपन करण्यासाठी प्रयत्न केला जातो परंतु जर त्याची हेल्थ चांगली नसेल फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा अनहेल्दी असतील तर अशा पेशंटला पूर्वी कोणतीही ट्रीटमेंट नव्हती. बेसिकली टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVFची सुरुवातच अशा पेशंटपासून झाली होती ज्यांना ट्यूबचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे जर एखादी पेशंट आपल्याकडे आली आणि जिच्या दोन्ही ट्यूब्स डॅमेज आहे सो अशा वेळेला बाकी कोणतीही ट्रीटमेंट सजेस्ट न करता डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबी जर आपण सजेस्ट केलं तर आपल्याला त्यांना मूल देता येणं शक्य आहे.
1: अच्छा श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8:30 आता ठीक 8:30 मराठीतून बातम्या आणि 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त हायटेक शेती प्रगतीची शेती हा समन्वित कार्यक्रम परभणी आकाशवाणी केंद्र निर्मित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी

भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.

लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक पारदर्शक तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस

महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंडीगढ पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रिकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर.

0: अरे वा शीतल,
1: हा
0: मी तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत पोलीस बसलेले दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशमुखना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कोणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं.
0: छान
3: टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंगमेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान, पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान,
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बरोबर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात. तर
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणी पर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूया.

0: अगो वैशाली, मी इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ताई बघ, स्वतःच्याच गिरणीमध्ये काहीतरी तयार करतीये.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे.
2: बरोबर.
1: आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: बरं.
3: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता तर?
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते. आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहे. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
3: बर.
1: रंग आणि दर्जा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
3: किती छान. म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
3: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा

0: मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
1: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागलंय.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाही तर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागली आहे म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
1: खरंच ना ग?
2: हा, अगदी तसंच ताई. आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो. याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेसं आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरीही सगळी यंत्र चालूच आहेत. एक काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशाली ताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपलं जातं सर.
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पीक पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरच तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर, जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ऍप वरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा या कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का? ते परवडेल का?
2: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरं.
2: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
0: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
0: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
0: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
0: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
0: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
0: अगदी अगदी. बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून

0: आज दोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
1: नक्कीच श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक।
0: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया।

0: आताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं. हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीलहरींवर.

श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम घेऊन आलोय. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कुमार सानू यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांची गीतरचना 1942 एलो स्टोरी या चित्रपटातील. या गीताला संगीतबद्ध केलंय आर डी वर्मन यांनी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
5: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
5: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत.
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
5: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480.
5: 810-83-33-480.
6: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
7: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
6: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
7: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोत्यांनो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया मे खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं, हसरत जयपुरी यांचं. अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलंय कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी.

0: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
7: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
8: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
7: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
8: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
7: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।

कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, ए आर रेहमान यांच्या संगीत नियोजनात चित्रपट नायक.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
2: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
4: श्रोत्या, कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत नितीन रायकर यांचं. सुनील चौहान आणि सोनू निगम यांच्या आवाजात चित्रपट आहे मस्त, आणि या गीतासाठी संगीत संदीप छोटा यांचं.

श्रुती हो या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

सकाळचे 9:30 वाजले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करतोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत एक बालगीत योगेश खडीकर यांच्या आवाजात.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात या बालगीतानंतर ऐकणार आहोत कोळीगीत शांत शेळके यांचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायले लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी.

श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता एक भावगीत ऐकूया शैलेश रानडे यांच्या आवाजात. हे गीत आणि संगीत संदीप खरे यांचं.

श्रोतेहो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया शाहीर पिराजराव नाईक आणि सहकार्यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया माणिक साने यांची गीतरचना कृष्णा शिंदे यांच्या संगीत नियोजनात. या गीतासाठी स्वर तुकाराम धडम यांचा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
1: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार, कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर तन्वी आदित्य महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
5: नमस्कार.
1: आपण असं म्हणतो की भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप आहे, पण याचबरोबर जगामध्ये विचार केला तरी सुद्धा आपल्याला हेच दिसून येतं की आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे डायबिटीस आपल्याला खूप लोकांमध्ये दिसून येतोय. आणि हा डायबिटीस एक प्रकारे लोकांच्या मनात भीती पण निर्माण करतोय, कारण मला कधी डायबिटीस होईल हे काय आपण ठामपणे सांगू शकत नाही. तर याच विषयावरती आज तुमच्याशी बोलायचंय. सगळ्यात पहिल्यांदा डायबिटीस म्हणजे नेमकं काय हे आम्हाला समजावून सांगा.
5: डायबिटीस म्हणजे आपल्या शरीरात रक्त आणि साखर हे एका ऑप्टिमम लेवल वरती सर्क्युलेट करत असतं, पण ज्या वेळेस हे साखरेचं प्रमाण रक्तात वाढू लागतं किंवा ते जास्ती सर्क्युलेट होतं तर त्याला म्हणतात डायबिटीस.
1: बर.
5: आपल्या शरीरात पॅनक्रियाज नावाचा एक ऑर्गन असतो आणि तो पॅनक्रियाज इन्शुलिन नावाचा हॉर्मोन प्रोड्यूस करत असतो.
1: बर.
5: तर हा इन्शुलिन हॉर्मोन पण रक्तामध्ये सर्क्युलेट होत असतं. सो अलॉंग विथ द ग्लुकोज अँड द आरबीसीज इन्शुलिन हे पण रक्तात सर्क्युलेट होत असतं.
1: ओके.
5: तर जेव्हा रक्तामध्ये एक्स्ट्रा ग्लुकोज असतं किंवा शुगर मॉलिक्युल्स असतात तर हा इन्शुलिन हॉर्मोन बरोबर त्या ग्लुकोजला घेतं आणि लिव्हर मध्ये जाऊन ग्लायकोजन मध्ये जाऊन कन्वर्ट करतं.
1: बर.
5: आणि पुन्हा एक प्रॉपर
1: लेवल
5: मेंटेन करतो. पण कधी कधी जेव्हा हे पॅनक्रियाज काम करत नसेल आणि इन्शुलिन ते इनफ प्रोड्यूस नाही करत तर शुगर लेवल रक्तामध्ये वाढत जातं.
1: बर.
5: आणि त्यामुळे आपल्याला डायबिटीस होतं.
1: अच्छा. पण अर्थातच याबद्दल अजून जाणून घेणारच आहोत. त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक रिझल्ट यासाठीच डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. तन्वी मॅडम, डायबिटीस या विषयावरती आपण बोलतोय तर आम्ही असंही ऐकलंय की टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकारचे डायबिटीस
5: असतात. अगदी बरोबर.
1: आणि डायबिटीस जर कंटिन्यू राहिला तर त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स पण होतात, तर याबद्दल अजून थोडी डिटेल माहिती सांगा ना.
5: तर डायबिटीस हे दोन प्रकारचे असतात. टाईप 1 डायबिटीस, जे आपल्याला जन्मापासूनच डायबिटीस असतं.
1: बर.
5: त्या मुलांमध्ये साखर नेहमी जास्ती असते त्यामुळे तर ते साखर कमी झाली तर त्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो.
1: ओके. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक रिझल्ट यासाठीच डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी.

0: जगदंब चौक मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9658960960 9658960960 9658960960.
1: टाईप 2 डायबिटीज ही मेनली आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात आपण बघत आलोय. इट्स अ कोमॉर्बिडिटी आणि ते आफ्टर 40 जेव्हा आपल्याला शुगर लेवल जास्ती येते आपली रक्तामध्ये तर त्याला आपण टाइप 2 डायबिटीज म्हणतो.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा डायबिटीज होतो इट्स अ सिरियस हेल्थ इश्यू. जर आपण त्याला निग्लेक्ट केलं किंवा दुर्लक्ष केलं तर आपल्याला बरेच कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात शरीरामध्ये. जसं की आपल्या अवयवाला जसं किडनी किंवा हार्ट किंवा नर्व किंवा न्यूरोपॅथी जे आपण म्हणतो
0: हे
1: सगळे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून अर्ली डायग्नोसिस इज क्रुशियल. सो स्टे अवेअर आणि टेक केअर.
0: अगदी. म्हणूनच श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्या जरूर करा आणि या तपासण्यांच्या उच्च गुणवत्तेसाठी लवकरात लवकर पण अचूक रिझल्टसाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9658960960 9658960960 9658960960. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात डॉक्टर तन्वी आदित्य महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आपण ऐकत होता डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:05 झाले आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. मडके सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: सर, आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचंय की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
7: खरं तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षांहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे ज्या अंतस्त्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव, आणि ते अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खरं तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं विशेषतः 9वी, 10वी आणि 11वीला असणारी मुलं, कारण या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशीलता वाढवते.
6: अच्छा.
7: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक प्रकार आहे म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात. म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जासंस्था म्हणतो ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही, म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना दम लागतो.
6: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850-63934 73850-63934.

0: 7738506394। डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा, त्याची ट्रीटमेंट काय असते?
1: दमा हा अनुवंशिक असतो, म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो,
0: अच्छा
1: होतोच असं नाही। आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे, पण आता 8वी 9वीला गेल्यापासून वाढलाय। याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव। आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की वा घरी किती मुलं आहेत, मग धाकट कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का, आणि याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा असा सतत शाब्दिक मारा होतो का। या गोष्टी श्रोते खूप महत्वाच्या आहेत, अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच। अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात। ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो, पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे। त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे। या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो, आणि दमा कायमचा, हो पुन्हा एकदा सांगतो, कायमचा आपण घालवू शकतो, पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे। आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार गरजेचं
0: आहे। नक्कीच। श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 7 3 8 5 3 9 34 7 3 8 5 0 6 3 9 34। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया डॉक्टरांसोबत पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: श्रोते हो, आपण ऐकत होता श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। सकाळचे 10:10 झाले आहेत, ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम। नंदादीप हॉस्पिटल।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक नंदादीप हॉस्पिटल।
0: श्रोते हो नमस्कार, नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेटे सर आहेत माझ्यासोबत। डॉक्टर तन्मय शेटे यांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून युरोलॉजी मध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय। नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल मध्ये अनेक पेशंट्स वरती ते उपचार करत असतात। डॉक्टर तन्मय सर नमस्कार।
6: नमस्कार।
0: वेगवेगळ्या केसेस बघतोय सर आपण। आजची जी केस आहे या 45 वर्षांच्या फिमेल पेशंट आहेत, यांना पोटात खूप दुखत होतं म्हणून मग डॉक्टरांनी त्यांना टेस्ट करायला सांगितल्या, तर त्यांच्या किडनीमध्ये 30 mm खडा आहे असं आलं होतं, त्यासाठी सर्जरी करायला सुचवलं होतं। नंदादीप मध्ये त्या ऍडमिट झाल्या, काय होती या पेशंटची केस?
6: या पेशंट जेव्हा आपल्याकडे आल्या होत्या तेव्हा त्यांना बरेच दिवस झालं पोटात एकाच बाजूला दुखत होतं।
0: अच्छा।
6: त्यांनी आधी सुद्धा 2-3 वेळा सोनोग्राफी केली होती, तर त्याच्यामध्ये किडनी स्टोन आहे असं सांगण्यात आलं होतं। सुरुवातीला 6-7 महिन्यापूर्वी स्टोन साधारण 20 mm 22 mm आहे असं 2-3 सोनोग्राफी केली। त्यांनी औषधही बरेच घेतलेली होती त्याच्यासाठी। त्याला शस्त्रक्रिया हाच पर्याय आहे, त्यामुळे जर एवढा मोठा स्टोन होता त्यांना तर त्यांचा सीटी स्कॅन करण्यात आला। सीटी स्कॅन मध्ये तो खडा साधारण 30 mm 32 mm पर्यंत मोठा आहे असं कळलं। तर आता एवढा मोठा स्टोन जर असेल तर जुन्या पद्धतीनं ओपन ऑपरेशन, टाक्याचं ऑपरेशन लागत होतं, पण आता आधुनिक पद्धत दुर्बिणीच्या द्वारे PCNL किंवा मिनी पर्क या पद्धतीनं हे ऑपरेशन पूर्णपणे दुर्बिणीच्या सहाय्यानं केलं आणि हा पूर्णपणे खडा किडनीतून काढण्यात आला।
0: बर, याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना। आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू RTO रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा। व्हॉट्सअप वरतीही तुमचे प्रश्न पाठवू शकता। नंबर 95-97-44-50-69 9597-44-50-69। सर तुम्ही सांगता या फिमेल पेशंट ज्या नंदादीप मध्ये ऍडमिट झाल्या होत्या त्यांच्यावरती लेझर थ्रू शस्त्रक्रिया करण्यात आली,
6: त्यांच्यावरती PCNL ही शस्त्रक्रिया करण्यात आली म्हणजे परक्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी, ज्यामध्ये पेशंटला मूल देऊन त्याच्या पाठीमधून एक छोटीशी दुर्बीण किडनीमध्ये डायरेक्ट टाकण्यात येते आणि तो ट्रॅक मोठा करून दुर्बीण टाकून आपण लेझरच्या सहाय्यानं हा खडा

0: पूर्णपणे फोडून काढतो. तर यांचा कडा खूप मोठा म्हणजे 30 mm 3 cm पेक्षा मोठा कडा होता. तरीही ऑपरेशन आपण दुर्बिणीनं केलं. त्याच्यामध्ये पेशंटला कुठला टाका नसतो. जिथून आपण दुर्बीण टाकली तिथं फक्त 3 ते 4 दिवसासाठी आपण एक ट्यूब ठेवतो, नेफ्रोस्टॉमी ट्यूब. ती सुद्धा दुसऱ्या दिवशी काढण्यात आली आणि अशा प्रकारे अत्यंत आधुनिक पद्धतीनं दुर्बिणीच्या सहाय्याने एवढा मोठा खडा काढण्यात आपल्याला यश मिळालं आणि तो खडा पूर्णपणे आपण काढू शकलो. आणि यामध्ये रिकव्हरी सुद्धा पेशंटची खूप फास्ट असते. पेशंट साधारण 3rd दिवशी आपण डिस्चार्ज केला आणि त्यांनी त्यांच्या रुटीन ऍक्टिव्हिटीला लवकरच सुरुवात केली आणि त्या आजारातून त्या मुक्त झाल्या.
1: अच्छा, एकूणच बरेच पेशंट वेगवेगळ्या प्रकारच्या कामं करणारे असतात ज्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करावी लागते.
0: हाच या लेझर शस्त्रक्रियेचा हाच आपल्याला बेनिफिट किंवा फायदा दिसून येतो. यामध्ये पेशंटला जास्त वेळ आपण हॉस्पिटलमध्ये नाही ठेवत, साधारण 2rd किंवा 3rd दिवशी डिस्चार्ज करण्यात येतो आणि ते त्यांच्या रुटीन कामाला, ऑफिस वर्क असेल किंवा इतर काम असेल, त्याला लवकरात लवकर चालू करू शकतात. आणि या ऑपरेशन मध्ये कुठलेही टाके नसतात, त्यामुळे जखम भरून येण्याची काही काळजी नसते.
1: अच्छा.
0: आणि लेझरच्या सहाय्याने केल्यामुळे, दुर्बिणीच्या सहाय्याने केल्यामुळे पेन सुद्धा कमी असतं, ब्लिडिंगची रिस्क कमी असते, इन्फेक्शनची रिस्क कमी होते, टाके नसल्यामुळे पेशंटची रिकव्हरी सुद्धा फास्ट येते आणि ते आपल्या कामावर लवकरात लवकर जाऊ शकतात.
1: अत्याधुनिक उपचारांचे हे फायदे आहेत. या केस बरोबर आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू RTO रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. संपर्कासाठी आणि व्हॉट्सअपवरती प्रश्न पाठवायसाठी नंबर 95 97 44 50 69 9597 44 69. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात डॉक्टर तन्मय सरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:16 झाले आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पुणे गाडगीळ अँड सन्स.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणे गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
6: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुणे गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुणे गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुणे गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
5: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पुणे गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
7: नमस्कार.
5: मोडक सर, सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
7: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे. आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकवून हातामध्ये घालता येतं. आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतं ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं.
5: बरोबर.
7: आता तसेच जे गोठ दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात.
5: अच्छा.
7: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 gram मध्ये तो गोठ बनतो.
5: हो, हो.
7: इन्व्हेस्टमेंट गोठ असतो तो 10 gram पासून 100 gram पर्यंत किती वाकराचा असतो. हे 10 gram मधले जे पोकळ गोठ असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो, म्हणजे ते पोकळ राहतात आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात. आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोठ म्हणतात, व्याघ्रमुखी गोठ म्हणतात, किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोठ म्हणतात, किंवा पानाफुलाच्या आकाराचे आणि ते बंद केलेले.

0: आता ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात. साधारण हे जे गोठे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात. मजुरीचा जर विचार केला तर 12-14% पर्यंत मजुरी लागते. पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोठ म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात, त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते.
1: बरोबर.
0: त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत. एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ, आणि त्या पोकळमध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळे व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं, किंवा प्लेन गोल गोळे असतात, किंवा पानाफुलांची डिझाईन.
1: अच्छा, इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात, 24 कॅरेटचे असतात.
0: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 4-9 बनवू शकता, 3-9 बनवू शकता. ऍज पर नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात.
1: ओके.
0: आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते.
1: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
0: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत. जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात, किंवा आपण वेणी म्हणू किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन. त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात. आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठ्यांवरती केलं होतं. फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमती रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं. पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचा किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो. फक्त पिळाचे, वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मलीला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता पुणे गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूया ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीय. पण फक्त लोकेशनच नाही तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अव्हेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अव्हेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. मला आपल्या 99 अव्हेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
5: हो, सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अव्हेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे 2 उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
3: ओके सर, या फ्लॅटचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
5: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम

0: मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
1: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशन चे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
0: 99 एव्हेन्यू ची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकास नगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर. या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972 99 99.
1: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
4: फसला, अनोळखी ऍप पासून बचाव करा.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
4: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
6: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
6: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

आकाशवाणीच्या एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर. श्रोतेहो, नाट्य संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत संगीत शाकुंतल या नाटकामधील पदरचना अण्णासाहेब किर्लोस्कर यांची, स्वर शरद जांभेकर यांचा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा

0: % अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
2: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
1: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225089994
2: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70 58 89 96 97

0: द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94,
1: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97.
0: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर. 99 Avenue
1: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
0: 99 Avenue विकास नगर सातारा 97-97-92-99-99.
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325.
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
2: डिप्लोमाला नापास झालात,
3: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
2: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
3: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
2: तोही मोफत.
3: संपर्क 98-220-71-571.
4: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
5: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट.
6: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पाया संदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार.
5: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90-21-28-45-70.
7: श्रोतेहो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. गोविंद पटवर्धन यांच्या संगीत नियोजनात ही पदरचना गायली नीलाक्षी जुवेकर यांनी आणि हे नाटक स्वयंवर.

0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: डिप्लोमाला नापास झालात,
2: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
1: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
2: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
1: तोही मोफत.
2: संपर्क 98220 71571.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
6: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
5: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94225 5094.
6: बोडूज शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 96 97.
5: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
7: 99 Avenue,
8: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
7: 99 Avenue, विकास नगर, सातारा, 97972999.
9: श्रोतेहो, नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सावित्री या नाटकामधील पदरचना, गायली योगिनी जोगळेकर यांनी.

0: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
1: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
2: बेतले जर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
1: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य।
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली।
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते।
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा।
3: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900।
5: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट ट्रीटमेंट्स।
6: तळपायाची जळजळ, आग होणे, पाय बधिर होणे, मुंग्या येणे, टाचणी टोचल्यासारखे किंवा करंट लागल्यासारखे होणे, इतर संभाव्य गुंतागुंत अशा पायासंदर्भातील मधुमेही व्याधींवर व्यापक उपचार।
5: डॉक्टर रेवलेज डायबेटिक फूट क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा। सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 9021 28 45 70।
7: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व।
8: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा। घरपोच सेवा 788-790-68-67।
9: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस, सातारा।
10: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का,
9: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा।
10: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस, सातारा।
11: श्रोतेहो, नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मामा वरेरकर यांची पदरचना, अलकनंदा वाडेकर यांच्या आवाजात, अनंत दामले यांच्या संगीत नियोजनात नाटक मेक जात मराठा।

0: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
1: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
0: 1218 किलो पेलोड,
1: 400+ किलोमीटरची रेंज,
0: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
1: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
0: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
1: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
0: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
1: संपर्क 8108383380,
0: 8108383380.
2: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा, घरपोच सेवा 788-790-6867.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
7: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
6: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665-578-84.
8: कार्यक्रमात आता ऐकूया मानप मानी या नाटकामधील पदरचना गायली सुमती टिकेकर यांनी. ग.दि. माडगुळकर यांची पदरचना संगीतबद्ध केली डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी.

श्रुती हो आणि आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत सत्तेचे गुलाम या नाटकामधील पदरचना मामा वरेरकर यांची. स्वर आहे अलकनंदा वाडेकर यांचा आणि संगीत अनंत दामले यांचं.

आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. गझल गीतांचा कार्यक्रम घेऊन आलोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातील गझल.

गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सलमा आगा यांच्या आवाजात फिराक गोरखपुरी यांची गझल, संगीत झरीना आगा यांचं.

आता गझल गीतांच्या कार्यक्रमातलं शेवटची गझल ऐकणार आहोत हेमंत कुमार यांच्या आवाजात. ही गझल मधुकर राजस्थानी यांची.

श्रोतेहो, याबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय सूत्रबद्ध निवेदनासह मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आभाळ भरून येते, गार वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणते आणि मातीचा तो मंद सुगंध मनाला भुरळ पाडतो. हो, तोच हा मातीशी नातं सांगणारा, सृष्टीला नवसंजीवनी देणारा पावसाळा. कडक उन्हाच्या झळांनी तापलेल्या धरतीला आपल्या शीतल सरींनी तृप्त करणारा हा ऋतू म्हणजे जणू निसर्गाचा एक सुंदर उत्सव. आकाशात दाटून येणारे काळे ढग, त्या ढगांमधून चमचमणारी वीज, निनाद करणारा गडगडाट, जणू निसर्ग स्वतःच्या पखवाजावर एखादी लयदार धून वाजवतोय. चित्र उभं राहिलंय ना श्रोतेहो डोळ्यासमोर? नमस्कार श्रोतेहो, मी सोनल घेऊन आलीये सळसळणाऱ्या पावसानं खळखळणाऱ्या मनाला साद घालणारा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, खिडकीबाहेर थोडीशी नजर टाका. काय अप्रतिम वातावरण झालंय हो. काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केलीय. गार वाऱ्याची झुळूक अंगावर काटा आणतीये. आणि तो, हो तोच, मातीचा मंद ओलसर सुगंध, ज्या सुगंधाची आपण गेले कित्येक महिने चातकासारखी वाट बघतोय. श्रोते हो, आपल्या साताऱ्याचा पाऊस आहे ना, तो केवळ पाण्याचे थेंब नाहीयेत, तर निसर्गाने धरणीवर लिहिलेलं एक जिवंत काव्य आहे. ठोसे घर वजराई यासारखे धबधबे पांढरे फेक फेसाळत काही दिवसात कोसळतील. हा पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नाहीयेत, आपल्या बळीराजाच्या आशा आकांक्षेचं कष्टाचं गोड फळ आहे. बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय, दुष्काळाचं सावट दूर झालंय.

आणि हिरवागार बेफाम होऊन नाचतो. पावसाचं आणि आपल्या माणसाचं एक वेगळंच नातं आहे. प्रत्येक वयातला पाऊस हा वेगळाच असतो. बालपणीतला पाऊस म्हणजे शाळेला मिळणारी सुट्टी, पाण्यात सोडलेल्या कागदाच्या होड्या आणि येगे येगे सरी हे गाणं गात पावसात भिजण्याचा निखळ आनंद. तरुण वयात तरुणांसाठी पाऊस म्हणजे रोमॅन्टिक वातावरण, एकाच छत्रीतून जाणारी दोघं, प्रियकराची वाट बघणं आणि चहाच्या टपरीवर मित्रांसोबत मारलेल्या गप्पा. आणि वयोवृद्ध असताना घरातल्या ज्येष्ठांसाठी पाऊस म्हणजे खिडकीपाशी बसून जुन्या आठवणींना उजाळा देणं, गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेणं. पाऊस प्रत्येकाला भूतकाळात घेऊन जातो आणि मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींना मात्र पुन्हा एकदा ताजं करतो.

श्रुती हो, हा पाऊस पडतो ना तेव्हा पाण्यासोबत आठवणींना पण पूर येतो. या पावसाची जादूच काही नाही. कडक उन्हाने होरपळलेल्या धरतीला जेव्हा हा पाऊस कवेत घेतो ना तेव्हा निसर्ग

श्रोते हो, पावसामध्ये ही गाणी ऐकणं काही वेगळाच आनंद देतो. आपण सगळे पावसाची वाट तर बघतच असतो, पण पावसाची सगळ्यात जास्त आणि चातकासारखी वाट जर कोण बघत असेल तर तो म्हणजे आपला शेतकरी राजा. काळ्या मातीत मातीत पेरलं गव्हाचं मोती, पाऊस पडला पाऊस पडला आनंदली आमची माती. पहिला पाऊस पडता शेतात मृदगंध दरवळतो, शेतकरी आनंदाने नाचू लागतो, मनोभावे धरणीची पूजा करून पेरणीच्या कामाला लागतो. संपूर्ण देशाचं पोट भरणारा आपला शेतकरी राजा पावसाकडे आशेने कृतज्ञतेने बघत असतो. पाऊस हा केवळ ऋतू नाहीये, तर तो आपल्या बळीराजाचा आपल्या देशाचा आर्थिक कण आहे.

छोटे हो पाऊस जेव्हा शहरात येतो ना तेव्हा तो रोमांस चहा भजी आणि सुट्टी घेऊन येतो. पण हाच पाऊस जेव्हा आपल्या गावाकडच्या मातीवर पडतो ना तेव्हा एक नवी जिंदगी घेऊन येतो. कडक उन्हात ज्या शेताला भेगा पडलेल्या असतात तिथे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मातीचा तो सुगंध थेट काळजाला भिडतो. पाऊस पडतो तेव्हा फक्त पाणी नाही पडत तर निसर्गाचं एक देखणं रूप उघडतं. थेंबा थेंबातून जणू जीवन गाणं स्फुरतं. चला तर मग या सुंदर विचारासोबत अजून एक अप्रतिम गाणं ऐकूया जे थेट तुमच्या मनाला स्पर्श करेल.

श्रोते हो, आज ऑफिसला जाताना छत्री घेतली की नेहमीप्रमाणे घरी विसरलाय आणि ती गाडी जरा हळू चालवा कारण रस्त्यावर पाऊस पडतोय आणि मनात आठवणींचा पूर येतोय. पाऊस आणि संगीत यांचं एक जन्मांतराचं नातं आहे. पाऊस पडत असताना रेडिओवर जर एखादं अप्रतिम गाणं लागलं तर चहाची चव आणि आयुष्याची मजा दोन्हीही दुप्पट होते.

रसिक हो, वेळ कशी निघून जाते कळत नाही, विशेषतः जेव्हा सोबत पावसाची आणि तुमच्यासारख्या गोड श्रोत्यांची असते. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट ऐकूया. पाऊस जेवढा आनंद देतो तेवढाच निसर्गाची काळजी घेणं ही आपली देखील जबाबदारी आहे. आजूबाजूला प्लॅस्टिक टाकू नका, कचरा करू नका, निसर्गाच्या ठिकाणी जबाबदारीने वागा. निसर्गाने आपल्याला जेवढं सुंदर रूप दिलंय ते जपायला हवं. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच नवीन गप्पा आणि तुमच्या आवडीच्या गीतांसह. तोपर्यंत पाऊस एन्जॉय करा, गरमागरम चहा प्या, ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र आणि तुमची स्वतःची देखील काळजी घ्या. आजचा निवेदनासहित मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय?
0: अगं अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्या.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिरकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही नाही, बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं

0: गाणं आठवलं रे.
1: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
0: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
1: तेच.
0: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात, नाही का.
1: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
1: अगं, आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
0: छत्री घेऊन भिजायला की काय?
1: नाही नाही नाही नाही, सगळ्यांना सांगायला.
0: काय?
1: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
0: शर्वरी, तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची, सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
0: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
1: मला तर वाटतं ना, जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण त्या बघ, समोरच्या काकू काय करतायत?
1: काय ग, कुठे कुठे कुठे काय
2: करतात? त्या बघ, त्या बघ, धावत धावत दोरीवरचे कपडे
1: काढतात. त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
0: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
0: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
0: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
0: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात है.
0: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा, हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे, आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: हो ना, आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
0: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
2: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा, ते गाणं म्हण ना ग, पाऊस पहिला जणू काढूगा.
0: किती गोड गाणं आहे ते. पाऊस पहिला जणू काढूगा, बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण

0: कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
0: शेतकरी.
2: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
0: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
2: आमची आजी किने पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
0: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
2: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
0: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
1: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
2: कांदे आणशील, चिरणार कोण?
1: शर्वरी. कोण?
0: मी का?
1: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
2: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
0: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
1: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
2: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
1: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल ना, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
0: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
1: काय
0: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झाली आहे. तू म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
1: खरंय खरंय ते.
2: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
1: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
0: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
2: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
0: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
1: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
2: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायचीही ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
1: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
0: वा, आजच्या आपल्या गप्पा किने लिहून ठेवायला हव्या.
1: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
2: चला चहा करते आता.
1: आणि भजी त्याचं काय?
2: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या ताण.
1: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
0: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
2: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
1: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
0: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
1: काय?
0: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
2: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
1: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
0: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
1: अगं प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
2: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
1: खरे.
0: ए दादा.
1: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
2: पावसात.
0: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
1: आणि छत्री न घेता.

0: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
1: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
0: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो आणि माणसांच्या मनातही पडतो.
1: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी 3 छत्र्या.
1: अगं 3 कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
0: अगं ती पण घेऊन आलीस तू?
1: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग 3 छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.

0: The round of 32 defending champions Argentina take on fan favourites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026, straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
0: थँक्यू सो मच.
1: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
0: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचंय म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं, आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th year मध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे, आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंग मध्ये किंवा कॉमेंट्री मध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते, तर असंच कोणीतरी चालू केलं होतं त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
1: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
0: अगदी.
1: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
0: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं, पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं, तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती, आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
1: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
0: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोक मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात, आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय, ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीज मधून प्लेयर्स आलेले, आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण, आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन युअर इंटरव्ह्युईंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो.

0: इंटरव्ह्यू मध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळत. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेयर्सशी तुम्हाला बोलायचंय तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा, की आधी काय जिंकलेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोहोचले की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एबीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्स पर्यंतही पोहोचलो नाहीये. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत, आणि एफ आय व्ही बी नी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम, आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आतापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर, आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉ मध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच, पण तुम्ही हे शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंटवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं, म्हणजे इफ सम पॉईंट आर गोइंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं, यू जस्ट पास इट ऑन.
1: राईट,
0: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचा बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारद पर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारद पर्यंत

0: पोचले मागच्या काही वर्षांपासून विशारद पर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे. व्हेरी ऑनेस्टली आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी डॉक्टर अनयाथ हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरी गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रात

0: ये चंचल हवा।
1: वाह, एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
2: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
2: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं। तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाहीये, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय, ऍट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल। पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झालीय, तुम्ही कसं ते सुधारवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात, सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर, पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही नाही नाही इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम। म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत। सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात।
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
2: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज। आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं, जे प्लेयर्स खेळतायत जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे, त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता दॅट इज वेअर द गेम चेंजेस। सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंड मधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे, तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीज मध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग।
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
2: मी यावर्षी मार्च मध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती, सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ऍज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ऍज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी? आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते।

0: ते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्ड मध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसत

0: आम्हाला दिसतंय काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेला ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड. म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शन मध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरओ, आरओ म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरओ असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरओ बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉइंट असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचंय, कशाबद्दल नाही बोलायचंय, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे सगळं प्रोडक्शन मध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ऍज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू डेलीचा ऍक्सेंट. तो डेलीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाहीये व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉइंट की काही नाही तर रोज ऍटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो.

0: आणि अशा वेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
1: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे. पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाहीये जेवढं आपण समजतो, ऍज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
0: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
1: अजून रिसर्च.
0: अच्छा, रिसर्च.
1: रिसर्च.
0: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
1: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
0: वा.
1: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलंय, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते, त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
0: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
1: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे, तर शाळा तर तिकडेच झाली Dr. S. राधाकृष्णन विद्यालय मधून. आणि 11वी 12वीला मी HR होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ऍडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, 10वी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडस वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आवर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
0: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
1: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
0: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
1: हो.
0: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत, कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhD टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
1: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ऍट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर

0: काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना मला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहे. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे. आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं. आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन म्हणजे आपलं कसं सीएसटी आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाईमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी. आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे. तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बरं.
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅग्नस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅग्नस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्स मध्ये एंटर करता दर रूम मध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेब्ली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेव्हिअर सगळ्या रूम्स मध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूम मध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहितीये जर मी एका रूम मध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियम मध्ये असेल तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली.
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये. पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्स मध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स

0: कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाहीये, फक्त या सगळ्या गोष्टी म्हणजे जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई, मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं वुमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन, आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाहीये. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत, ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला, म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचा पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद, आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना धांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: ललिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक एक वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान वाद्य संगीत. नमस्कार. आकाशवाणी समाचार के
1: भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर ये कार्यक्रम थोड़ी ही देर में

आँख मिल जाए है सजनिया से तो नाचन।

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा

0: सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली ही भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिज आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना

जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय

0: मध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: साहब को मैं सलाम करता हूं. चलिए धन्यवाद आपका. लीडर फिल्म का गाना आइए अब सुनते हैं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन वन

नवीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेतपुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा

करायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही. पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं, पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही, पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन साठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधून मधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण

ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी

सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. 7 तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी

0: मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आर्वी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ती ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या

0: एकता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालय सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक

0: कारवाई करण्यात येईल. जिल्हा स्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या एक महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कामगारांसाठी सुमारे 3,000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित

0: करण्यात आला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर।
1: श्रोतेहो नमस्कार। 103.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र। आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर।

0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 11 आषाढ, शके 1948, दिनांक 7 जुलै 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. पाणलोट विकास कार्यक्रम राबवा, गावातला दुष्काळ कायमचा हटवा. सुविचार पुन्हा एकदा. पाणलोट विकास कार्यक्रम राबवा, गावातला दुष्काळ कायमचा हटवा. मंडळी, कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शेती निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाई येथील तंत्र अधिकारी तेजदीप ढगे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपण शेती करताना बऱ्याचशा शेती निविष्ठा आपल्याला गरजेच्या असतात की ज्या पिकाच्या उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यातल्या काही निविष्ठा ज्या आहेत त्या खरेदी कराव्या लागतात. काही कृषी विज्ञान केंद्राकडून खरेदी करायला लागतात किंवा कृषी सेवा केंद्रांच्याकडून सुद्धा आपण खरेदी करतो. त्यामध्ये काही खतं असतील, बियाणं असतील किंवा काही कीटकनाशक असतील, तर ती खरेदी करताना जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला पुढे होणारं नुकसान हे नक्कीच टाळता येऊ शकतं. त्याचप्रमाणे वापरताना कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे, त्याचं प्रमाण कशा पद्धतीनं असलं पाहिजे याची सुद्धा माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच ही जर आपण माहिती घेतली तर आपल्याला या हंगामासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाई जिल्हा सातारा येथील तंत्र अधिकारी तेजदीप ढगे यांना. तर त्यांच्याकडून आपण शेती निविष्ठा या ज्या आहेत त्या खरेदी करताना आणि वापरताना कशा पद्धतीनं काळजी घ्यायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, ज्या आपण शेती निविष्ठा खरेदी करतो, उदाहरणार्थ खतं म्हणा, बियाणं म्हणा किंवा कीटकनाशक, तर ही खरेदी करताना काळजी घेणं किती महत्वाची आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे.
2: शेती क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी विविध काही जे आहेत ते निविष्ठा वापराव्या लागतात आणि त्यांच्या दर्जास हे अनन्यसाधारण महत्व आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की बियाणं आहे, खतं आहेत, कीटकनाशक आहेत, फळबागेच्या संदर्भात बघायचं गेलं तर कलमे आणि रोपे आहेत. एकमेव जर बियाणे हा घटक बघितला तर जवळपास उत्पादनात 20 ते 25% वाढ हा घटक आपल्याला देऊ शकतो. खतांच्या बाबतीमध्ये उत्पन्न वाढविण्यात आणि पिकांना पोषण तत्वांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. कीटकनाशक हे आपल्याला पिकांच्या रोग आणि किडींपासून संरक्षण पुरवतात. तर ह्या निविष्ठा खरेदी करताना जर आपण योग्य काळजी घेतली तर भविष्यात आपली उत्पादन वाढ आणि काही जे नुकसान होणार आहे त्यापासून आपण संरक्षण नक्कीच करू शकतो.

0: आता ह्या शेती निविष्ठा खरेदी करताना तर आपण काळजी घेतोच, त्याचबरोबर ती वापरताना पण काळजी घेणं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये खतं जी खूप महत्वाची असतात उत्पादनाच्या दृष्टीनं पिकांच्या, तर ही खतं ज्यावेळेला आपण खरेदी करतो त्यावेळेला कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत त्यावेळेला?
1: खते हा आपण बघितला तर उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पोषण तत्वांचा पुरवठा करण्यासाठीचा मुख्य घटक. खते खरेदी करत असताना शेतकऱ्यांचं बहुतेकदा थोडंसं कन्फ्युजन होतं किंवा शेतकरी थोडेसे विवंचनेत पडतात. ह्याच्यामध्ये मुख्यतः ते थेट कृषी सेवा केंद्र चालक यांच्यावर अवलंबून असलेले पाहायला मिळतात. परंतु शेतकऱ्यांनी थोडंसं आपली असणारी मातीचं आरोग्य आणि त्या पिकाला आवश्यक असणारे घटक यांचा अभ्यास करून आणि सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत किंवा जे कृषी तज्ज्ञ शास्त्रज्ञ आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून आपल्याला आवश्यक ती आणि आपल्याला मातीला ज्या गरजेची आहेत तीच खतं खरेदी करणं आवश्यक आहे. आता खरेदी करताना कोणती काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे? खते खरेदी करत असताना सर्वप्रथम आपल्या शेतातील मातीचं परीक्षण खूप महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना मी अशी विनंती करेन की सर्वप्रथम त्यांनी आपल्या मातीचं परीक्षण करून घ्यावं, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की आपल्या मातीमध्ये आता कोणती मूलद्रव्य आहेत किंवा घटक आहेत आणि त्यानुसार जे आवश्यक आहे तेच घटक त्यांनी ते खरेदी करावेत, जेणेकरून त्यांना जो अतिरिक्त खर्च होणार आहे तो आपल्याला कमी करता येईल. खते खरेदी करत असताना त्यांनी ज्यावेळी कृषी सेवा केंद्रात जातील तर ते अधिकृत खत विक्रेता असल्याबाबतची खात्री करावी. आता ही खात्री कशी करावी? तर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार त्यांना खत परवाना जो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा परवाना अधिकारी यांच्याकडून दिला जातो तर दुकानाच्या दर्शनी भागात लावणं कंपल्सरी आहे. तर शेतकऱ्यांनी तिथे गेल्यानंतर तो खत परवाना लावला आहे का याची खात्री करावी. खत खरेदी करीत असताना त्या विक्रेत्याकडून त्याची अधिकृत पक्के बिल घ्यावे, खूप गरजेचे आहे. बऱ्याचदा शेतकरी हे उधारीची बिल घेतात तर ते सुद्धा घेतली तरी चालतील, उधारीचं बिल किंवा पक्क खरेदीचं बिल ते घ्यावं. खते खरेदी करत असताना त्याची पाकिटं किंवा जी गोणी असेल ती सीलबंद किंवा मोहरबंद असल्याची खात्री करावी. 1 नोव्हेंबर 2017 पासून शासनानं खते विक्रीसाठी DBT फर्टिलायझर हे शासन पोर्टल चालू केलेलं आहे. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की खरेदी करत असताना त्यांनी त्यांचं आधार कार्ड येते सोबत घेऊन जायचंय, जेणेकरून त्यांना पॉइंट ऑफ सेल ह्या मशीनवर त्यांचा बोटाचा ठसा आणि आधार नंबर दिल्यानंतर जी खते खरेदी करायची असतील तर त्याचं बिल मिळेल आणि ह्याच्यामध्ये फसवणूक टाळली जाईल. कारण जी शासनाची अधिकृत विक्री किंवा जे परवानाधारक खत उत्पादक आणि विक्रेते आहेत ह्यांचं जे खताची विक्री आहे ते ह्या पॉइंट ऑफ सेल किंवा DBT फर्टिलायझरच्या माध्यमातून केली जाते, त्यामुळे निश्चितच त्यांना ते चांगलं खत तर त्या माध्यमातून ते विकत येत आहे.
0: म्हणजे पोर्टलवर नोंदणी करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असेल तर ते तर खरेदी करू शकतातच.
1: हो, ज्यांनी पूर्वी ज्या कृषी सेवा केंद्र चालकाकडे ज्यांची नोंदणी असेल तर त्यांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी असतो, किंवा बऱ्याचदा कृषी सेवा केंद्र चालक आहेत ते आधार नंबर त्यांच्याकडे जतन करून ठेवतात, त्यामुळे दरवेळी नेण्याची आवश्यकता नाही. परंतु जर आपण नवीन कृषी सेवा केंद्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणी आधार नंबर असणं आवश्यक आहे. खतांच्या बाबतीमध्ये थोडस आपण बऱ्याचदा शेतकरी काही ठराविक खतांचा आग्रह करतात, जसं की युरिया खताचा आग्रह करतात कारण ते खत थोडंसं स्वस्त आहे आणि परवडण्याजोगे त्यामुळे, परंतु त्याचे भविष्यात कीड रोगांच्या बाबतीत दुष्परिणाम सुद्धा जाणवून येतात. तर खतांच्या बाबतीमध्ये शासनानं आताच महाविस्तार AI हे ऍप्लिकेशन एक लॉन्च केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं, त्या ठिकाणी आपली नोंदणी करायची, नोंदणी केल्यानंतर वरती पीक निवडा हा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला जे पीक पेरणी करायचंय ते पीक निवडायचं, त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला अशी सर्व प्रकारची पीक आहेत. त्याच्यामध्ये खत मात्रा गणक यामध्ये तुम्ही गेलात, तुमचा जिल्हा निवडलात की तुमच्या जिल्ह्यातल्या मातीच्या परिस्थितीनुसार तुम्हाला खतांचे जवळपास 8 ते 9 पर्याय दिले जातात. बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये अशी ओरड बघतो आपण खरीप हंगामाच्या सुरुवातीला का युरिया खताची टंचाई आहे, DAP खताची टंचाई, अशा वेळी तुम्हाला या खत मात्रा गणकचा उपयोग नक्की करता येईल की जिथं खतांचे तुम्हाला वेगवेगळे पर्याय त्याच्या दरासहित तुम्हाला उपलब्ध असतील, म्हणजे तुम्हाला जे
0: ठरवता येईल
1: तुम्हाला कोणतं जे आपल्याला परवडणारं खत आहे ते तुम्हाला विकत घेता येईल आणि एकाच तुम्हाला खतावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
0: नक्कीच, म्हणजे हे खत खरेदी करताना आपण ही काळजी घेतली.
1: कृषी विभागाचे प्रत्येक ग्रामीण पातळीवर 2 ते 3 गावांना एक असे सहाय्यक कृषी अधिकारी यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याशी जरी आपण संपर्क साधला तरी ते तुम्हाला त्या भागामध्ये असणारी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांची शिफारस आणि त्याला पर्यायी कोणती कोणती खतं आपल्याला उपलब्ध आहेत ह्याची माहिती ते देऊ शकतात.
0: नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांनी ही माहिती घेणं खूप महत्वाची आहे आणि त्याच्यानंतर ही खतं खरेदी केली पाहिजेत. आता खतांप्रमाणे

0: आज बियाणं ही खूप महत्वाचं असतं की त्याची निवडीवर बरेचसं पिकाचं उत्पादन हे अवलंबून असतं. योग्य निवड करणं महत्वाचं आहे. तर हे ज्या वेळेला खरेदी आपण करतो त्यावेळेला कशा पद्धतीने केलं पाहिजे?
1: बियाण्यांच्या बाबतीत म्हटलं तर खरेदी करण्यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांनी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की बियाण्याच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत त्या कृषी विद्यापीठांमार्फत किंवा संशोधन संस्थांमार्फत प्रसारित केल्या जातात, तर नक्की आपल्याला कोणत्या हंगामामध्ये आणि कोणत्या प्रकारासाठी म्हणजे बागायतीसाठी किंवा कोरडभाऊसाठी नेमक्या किती कालावधीसाठी पिकाची पेरणी करायची किंवा ते पीक घ्यायचंय ह्या अनुषंगानं थोडी आपण माहिती घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये

0: वापरून आपल्याला नेमकं कोणत्या वाणाचं कोणतं बियाणं आवश्यक आहे त्याची माहिती घ्यायची आणि त्यानंतर त्यांनी कृषी सेवा विक्रेते आहेत तर त्यांच्याकडे जाऊन ती खरेदी करायचे. आता खरेदी करत असताना खतांप्रमाणेच त्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून ते खरेदी करणं आवश्यक आहे. बनावट आणि भेसळयुक्त खरेदी टाळण्यासाठी त्याची पक्की पावती त्यांनी घ्यावी. पक्की पावती म्हणजे नेमकं काय बियाण्याच्या बाबतीमध्ये, तर त्या पावतीवर खरेदीदाराचं पूर्ण नाव, विक्रेत्याचं पूर्ण नाव, त्याचा लायसन्स नंबर, खरेदी करावयाच्या बियाण्याचं पीक, त्याचा वाण, त्या संपूर्ण लॉटचा नंबर, बियाणे कंपनीचं नाव, त्याची किंमत, त्याची पॅकिंगची तारीख आणि अंतिम मुदत इत्यादी पूर्ण घटक नमूद असावेत. ही झाली अधिकृत पावती. त्याचबरोबर खरेदी केलेले जे बियाणं आहे त्याची जी पिशवी आहे ती पिशवी, त्याचा जो टॅग असेल, त्यानंतर खरेदीची पावती, त्यातील थोडं बियाणं हे त्यांनी जपून ठेवणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर खरेदी करण्यात येणाऱ्या बियाण्याचं पाकिट हे सीलबंद किंवा मोहरबंद आणि ते अंतिम मुदतीच्या आत आहे का नाही याची त्यांनी खात्री करणं खूप अपेक्षित आहे. त्याचबरोबर आता नवीन जी प्रणाली आहे म्हणजे जी बियाण्यामध्ये आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याचदा उगवणीच्या तक्रारी येतात किंवा पेरणीनंतर ते उगवत नाही, त्याच्यामध्ये खराब बियाणं लागतं किंवा त्याच्यामध्ये जनुकीय बदल किंवा भेसळ आढळून येते, तर अशा बाबतीमध्ये शासनानं फसवणूक टाळण्यासाठी आता नव्यानंच साथी नावाचं पोर्टल चालू केलेलं आहे. साथी म्हणजे सीड ऑथेंटिकेशन ट्रेसेबिलिटी आणि हॉलिस्टिक इन्व्हेंटरी. हे जे पोर्टल आहे हे दोन फेजमध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करते. फेज 1चा टप्पा पूर्ण होऊन ज्याच्यामध्ये उत्पादकांची नोंदणी, त्याचबरोबर बीज प्रमाणीकरण यंत्रणा ते प्रमाणित करण्याचं पूर्ण कामकाज हे ऑनलाईन करण्यात आले आणि चालू खरीप हंगामापासून फेज 2 सुद्धा कार्यान्वित करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये उत्पादकापासून ते थेट ग्राहकापर्यंत म्हणजे शेतकऱ्यापर्यंत पूर्ण कामकाज येते ऑनलाईन चालणारे. त्याच्यामध्ये चारही प्रकारच्या बियाण्याची नोंद आपल्याला आढळून येते. त्याच्यामध्ये मूलभूत बियाणे, त्यानंतर पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे. आता जर आपण सर्वसाधारण आढावा घेतला बियाण्याचा तर 70% सत्यप्रत बियाण्याची खरेदी ही आपल्या भागातील शेतकऱ्यांकडून केली जाते. प्रामुख्यानं भात असेल, सोयाबीन असेल ह्या पिकांमध्ये. तर सत्यप्रत बियाणे सुद्धा शासनानं चालू खरीप हंगामापासून साथी ह्या पोर्टलवर कंपल्सरी केलेलं आहे. तरी शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी बियाणे खरेदी करत असताना साथी पोर्टलवरील प्रमाणित, सत्यप्रत इत्यादी बियाणे पावतीचा आग्रह धरावा किंवा साथी पोर्टलवरूनच खरेदी करावी, जेणेकरून त्यांची होणारी भविष्यातील फसवणूक आपल्याला टाळता येईल. आणि बियाणे खरेदी केल्यानंतर सुद्धा त्याचा एक घटक आहे, बऱ्याचदा सत्यप्रत बियाणं जे असं असतं की जे प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रमाणित केलं जात नाही, जो विक्रेता आहे त्याच्या विश्वासावर ते विक्री केलं जातं, तर ह्याच्यामध्ये एक छोटीशी चाचणी करून सुद्धा आपण बियाण्याची उगवण तपासू शकतो, जेणेकरून पेरणीनंतरचं आपलं जे नुकसान आहे ते टाळता येईल. तर ह्याला बियाणे उगवण क्षमता चाचणी आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. एक 2 गोणपाट घ्यायची आहेत, ती ओली करायची आहेत, 1 गोणपाट खाली अतरायचे, त्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 सेंटीमीटरवर 10 बियाणे ठेवायचे. त्याच ओळीमध्ये असे 10 ओळी त्या 10-10 बियाण्याच्या करायच्या, जेणेकरून तुमची 100 बियाणे त्या पोत्यावर येतील. त्याच्यावर दुसरं गोणपाट ठेवायचंय, ते ओलं करायचंय आणि त्याची गुंडाळी करून ठेवून द्यायची. दररोज त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचंय. 4 ते 5 दिवसांनी त्याला अंकुर फुटतील. ह्यातून आपल्याला बियाण्याची उगवण लक्षात येईल. 100 बियांमध्ये जर 65 ते 70 बिया किंवा त्यापेक्षा जास्त जर उगवून आल्या तर ते बियाणं पेरणी योग्य आहे असं आपण खात्री करू शकतो. त्यापेक्षा जर थोडस 70% जर आपलं बियाणे उगवण्याला थोडं कमी येत असेल तर आपल्याला बियाण्याचा दर वाढवणं अपेक्षित आहे,
1: म्हणजे बियाण्याचं प्रमाण वाढ.
0: प्रमाण म्हणजे एकरी जर तुम्ही 40 किलो वापरत असाल तर तुम्ही थोडस त्याच्यामध्ये 2 ते 3 किलो वाढ अपेक्षित आहे. आणि जर 65% आपण कमी जर त्याची उगवण होत असेल तर आपण बियाणं खरेदी केलं पाहिजे.
1: म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं आता की 4 प्रकारचे जे बियाण्यांचे प्रकार आहेत ते आपण खरेदी करताना तर त्या बिलाचे पावती तर घेतलीच पाहिजे, शिवाय कुठलंही बियाणं असलं तरी त्याची उगवण क्षमता चाचणी ती करणं पण आवश्यक आहे. आता ज्या वेळेला आपण ह्या सगळ्याची चाचणी करून किंवा खरेदी करताना ही काळजी घेतो, बीज प्रक्रिया करताना सुद्धा आणि ज्या वेळेला पिकांच्या वाढीच्या अवस्था असतात किंवा काही कीड रोग येऊ नये म्हणून काही कीटकनाशकाची फवारणी पण केली जाते, मग हे घेताना सुद्धा किंवा खरेदी करताना सुद्धा आपल्याला काळजी घेणं तर महत्वाचं आहेच आहे, मग ही कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे?
0: तुम्ही अत्यंत योग्य प्रश्न विचारलात. ज्याप्रमाणे आपण लहान मूल भविष्यात त्याला कोणतेही आजार होऊ नयेत म्हणून लसीकरण करून घेतो, त्याच पद्धतीने बियाणे पेरणीपूर्वी भविष्यात त्याच्यावर कोणताही कीड रोग येऊ नये किंवा त्याची जोमदार वाढ व्हावी ह्याकरता बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे.

0: त्याच्यामध्ये पीक निहाय आपल्याला वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करता येतात. भात पिकामध्ये आपण मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करतो आणि सोयाबीनमध्ये आपण बाकी बीज प्रक्रिया. त्यामध्ये साधारणतः सर्वांमध्ये कॉमन पॅटर्न आहे की बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी ह्या बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. साधारण एक 2 दिवसापूर्वी तुम्ही त्याच्या रासायनिक बुरशीनाशक, त्याच्यामध्ये थायरम असेल किंवा कार्बन डेन्झिम असेल, तर याची बीज प्रक्रिया केली. त्यानंतर कीटकनाशकाची, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही थायमेथॉक्झाम असेल किंवा इमिडाक्लोप्रिड असेल, ह्याची बीज प्रक्रिया करून 2 दिवसापूर्वी ठेवली. त्यानंतर पेरणीच्या अगोदर 1-2 तास जैविक बीज प्रक्रिया त्याला करणं अपेक्षित आहे. जैविक बीज प्रक्रियेमध्ये साधारण आपण नत्र, स्फुरद आणि पालाश हे पिकाला उपलब्ध करून देणारे जे जीवाणू आहेत, तर त्याची प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये करतो. सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण रायझोबियम असेल किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू, ह्याची आपण त्याला बीज प्रक्रिया करतो. ती बीज प्रक्रिया करताना सुद्धा तुम्ही गोणपाटावर ते बियाणं हातरायचे, त्याला दिलेल्या प्रमाणामध्ये ते रायझोबियम असेल, त्यानंतर स्फुरद किंवा पालाश विरघळणारे जीवाणू, ते त्याला व्यवस्थित त्यावर शिंपडायचे आणि ती गोणी त्याला हात न लावता ती जी गोणी आहे ती 2 शेतकऱ्यांनी धरून अशी दोन्ही बाजूने फिरवायची, जेणेकरून ते पूर्ण बियाण्याला चोळलं जाईल, त्याचं कोटिंग होईल आणि त्यानंतर सावलीमध्ये सुकवून त्यानंतर तुम्ही त्याचा पेरणीसाठी वापर करायचा आहे. ह्याच्यामुळे नक्कीच आपल्याला भविष्यात येणारे कीड रोगांचा अटकाव करता येईल किंवा जमिनीतून जे कीड रोग आपल्याला नुकसान करू शकतात तर त्यांचा सुद्धा अटकाव आपल्याला या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून करता येईल.
1: करता येईल. मग आता ही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक ज्या वेळेला आपण खरेदी करतो, कारण काही जी आहे ती आरोग्याला हानिकारक पण असू शकतात मानवी आरोग्याला, किंवा फवारणीच्या वेळेला सुद्धा आपल्याला काळजी घेणं महत्वाचं आहे, पण पहिल्यांदा खरेदी करतानाच कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे किंवा त्यातले कोणकोणत्या बाबींचा विचार केला गेला पाहिजे?
0: कीटकनाशक किंवा तणनाशक हे औषधं साधारण आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्याचं फवारणी करणं किंवा आता मजुराच्या टंचाईमुळे तणनाशकाचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरला, परंतु ही तणनाशकं असताना ही खूप हानिकारक सुद्धा असू शकतात. तर ही खरेदी करताना, त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. साधारणतः खरेदी करत असताना नेमकी कीड आणि रोग त्याचं तुम्ही सर्वेक्षण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर ते सर्वेक्षण केल्यानंतर त्याची तुम्ही तज्ञांकडून पडताळणी करावी की नेमकं कोणता कीड रोग आलेला आहे, त्याची अवस्था कोणती आहे, आणि ती केल्यानंतर ह्याच्यावर एकात्मिक कीड रोग नियंत्रणाचे उपाय शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. एकात्मिक मध्ये काय होतं की रासायनिकला पर्यायी सर्व टप्प्यांमध्ये त्याचं आपण नियंत्रण करतो, म्हणजे त्याच्यामध्ये मशागतीच्या पद्धतीतून असेल किंवा जैविक पद्धतीतून असेल, अशा पद्धतीनं त्या कीड रोगांचं नियंत्रण केलं जातं की ज्याची सुरुवात ही नांगरणीपासूनच होते आणि ह्यानंतर सुद्धा जर आपली कीड आणि रोगाची पातळी वाढत असेल तर मग जी शिफारशीत कीटकनाशक आहेत ज्याला आपण लेबल क्लेम म्हणतो तर ती खरेदी करून त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. खरेदी करत असताना कृषी सेवा केंद्र चालक जे आहेत त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे अधिकृत विक्रेत्याकडून त्याची पावती घेणं अपेक्षित आहे. ते पूर्ण सीलबंद जे आहेत त्याची खात्री शेतकऱ्यांनी करावी, त्याचबरोबर ते एक्सपायरी डेटच्या आतमध्ये आहेत ह्याची सुद्धा शेतकऱ्यांनी खात्री केली पाहिजे.
1: म्हणजे हे खत बियाणं किंवा आपण कीटकनाशक ज्या वेळेला खरेदी करतो त्यावेळेला मुख्य म्हणजे त्याची बिलाची पावती जी आहे ती व्यवस्थित अधिकृत केंद्रामधून घेणं अपेक्षित आहे आणि ती जपून ठेवणं पण अपेक्षित आहे, कारण तो पुढे मग आपल्याला पुरावा म्हणून सुद्धा सादर करता येऊ शकतो. आता हे आपण बघितलं की खरेदी करताना काय काय घ्यायची काळजी, पण ज्या वेळेला आपण त्याचा प्रत्यक्ष वापर करतो त्यावेळेला पण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, तर ही काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे ही कीटकनाशक किंवा ही औषधं वापरताना?
0: आता कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल अंश असल्यामुळे ते भविष्य म्हणजे मनुष्याच्या दृष्टिकोनाकडून हानिकारक सुद्धा आहेत, तर त्यासाठी शासनानं त्याच्यावर ते कितपत हानिकारक आहेत ह्याचं शेतकऱ्यांना थोडस कल्पना यावी या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये त्यांचं रंग निहाय त्याला एक चिन्ह दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लाल रंग म्हणजे अतितीव्र विषारी, पिवळा रंग म्हणजे तीव्र विषारी, निळा रंग म्हणजे मध्यम विषारी आणि हिरवा रंग म्हणजे किंचित विषारी. तर ह्याची थोडीशी कल्पना आल्यानंतर त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे किंवा त्या मार्गदर्शक चिन्हांकडे त्याचं काळजीपूर्वक लक्ष गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना हानी जी आहे ती टाळता येईल. आता कीटकनाशकांमध्ये 2 प्रकारची साधारणतः कीटकनाशक येतात की जी पाण्यामध्ये पूर्ण मिसळणारी आणि पाण्यामध्ये फक्त विरघळणारी. जी मिसळणारी आहेत कीटकनाशकं त्यावर साधारणतः ईसी, एससी, डब्ल्यूपी किंवा डब्ल्यूएससी असा मार्क लिहिलेला असतो आणि जी पाण्यात विरघळणारी आहेत त्याच्यामध्ये एसपी, डब्ल्यूएसएल, एसएल, एसजी ह्या पद्धतीचा मार्क लिहिला जातो. आता ह्याच्यामध्ये काळजी काय

0: अपेक्षित आहे. तर जी पाण्यात मिसळणारी कीटकनाशक आहेत ती शेतकऱ्यांनी तयार करत असताना शिफारस केलेल्या डोस प्रमाणेच त्याचं द्रावण ते तयार करायचंय. ते द्रावण तयार करत असताना ते सतत ढवळलं गेलं पाहिजे. आता हे ढवळत असताना एखादा दांडा किंवा लांब काटी असेल जेणेकरून तुमचा हात तिथे जवळ जाणार नाही, ह्या पद्धतीनं ते ढवळून तुम्ही घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कीटकनाशकाचा वापर करत असताना तुम्ही संरक्षक कपडे जे असतील ते घातले पाहिजेत. सर्व जे तुमचं फवारणीचं साहित्य आहे ते स्वच्छ पाण्यानं धुवून तुम्ही ते घेतलं पाहिजे. त्याचबरोबर फवारणी करत असताना त्यासाठी जे योग्य नोझल्स आहेत त्याचा सुद्धा तुम्ही वापर केला पाहिजे, जेणेकरून चुकीचं नोझल आपल्या वापरात येऊ नये. त्याचबरोबर फवारणीचं जे औषध आहे ते करत असताना त्या प्रमाणात ज्या प्रमाणात सांगितलं गेलं त्या प्रमाणात करावं. कीटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचं मिश्रण करत असताना त्यावेळी तंबाखू खाणं किंवा धूम्रपान करणं हे शेतकऱ्यांनी टाळलं पाहिजे. फवारणीचं काम पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात आणि आपले हातपाय स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत. फवारणीच्या वेळी जी काही लहान मुलं जनावरं पाळीव प्राणी फवारणीच्या शेतापासून दूर ठेवलं पाहिजे. उपाशी पोटी फवारणी कुणीही शक्यतो करू नये. फवारणीपूर्वी न्याहारी जरूर करावी. फवारणी करत असताना वापरलेली भांडी साहित्य हे जे काही आहे ते नदी नाला किंवा विहिरीजवळ शक्यतो धुवू नये. धुताना वापरलेलं पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीमध्ये टाकावे. कीटकनाशके वापरल्यानंतर त्याच्या जे काही रिकाम्या बाटल्या डबे औषधं असतील तर ते नष्ट करावेत. ते शेतापासून दूर एखाद्या पडीक जमिनीमध्ये गाडून नष्ट केले पाहिजेत. त्याचबरोबर कीटकनाशकाचं काम आहे ते दर दिवशी 8 तासापेक्षा जास्त वेळ करू नये. अशा काही आहेत त्या सूचना घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर फवारणी करत असताना थंड आणि वारा शांत असताना थोडस फवारणी केली पाहिजे. इतरत्र थोडस जाऊ नये. त्याचबरोबर फवारणी ही वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या चुकीच्या दिशेने केली तर ते आपल्या अंगावर किंवा श्वासोश्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये जाण्याचा थोडासा झोका असतो. त्याचबरोबर कडक उन्हात आणि जोरदार वाऱ्याच्या स्थितीत फवारणी थोडीशी टाळावी. ह्या काही छोट्याशा ज्या गोष्टी आहेत त्याची आपण जर काळजी घेतली तर कीटकनाशकांपासून आपण जे बघतो की बऱ्याचदा विषबाधा होण्याची प्रकरण आहेत तर ती आपल्याला नक्कीच टाळता
1: येऊ शकेल. आणि आपण ज्या वेळेला खरेदी करतो ही अशी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक औषधं तर त्याच्यामध्ये सूचना वजा काही माहिती असते, म्हणजे जसं आपण औषधं घेतो तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे की ज्याची काळजी ही शासनाकडून घेतली जाते परंतु बऱ्याचदा कृषी सेवा केंद्र चालक असतील किंवा विक्रेते असतील यांचं दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांकडून सुद्धा थोडासा हा भाग दुर्लक्षित होतो. परंतु प्रत्येक जी कीटकनाशक असेल किंवा तणनाशक असेल त्याच्या औषधाच्या बॉटलसोबत शासन एक लेबल क्लेमची एक पांढरी चिठ्ठी त्याच्यासोबत देतं. त्या प्रत्येक ती बॉटलसोबत असते. शेतकऱ्यांनी औषधे किंवा तणनाशके खरेदी करत असताना कंपल्सरी ती पावती त्यासोबत घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कोणता केमिकल घटक आहे, तो किती प्रमाणात आहे, त्यानंतर तो कोणत्या पिकासाठी लेबल क्लेम आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या कीटकासाठी किंवा कोणत्या गवतासाठी त्याचा वापर केला पाहिजे, किती प्रमाणामध्ये केला पाहिजे, वापरण्याचे निर्देश जसं की तुम्ही शेवटची फवारणी ते काढणी दरम्यान त्याच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे, त्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये दिले जातात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषबाधा जर चुकून झाली जसं की डोळ्यांची जळजळ होणं किंवा मळमळ होणं चक्कर आल्यासारखं तर ह्याच्यावर प्रथम उपचार कोणते केले पाहिजेत ह्याची सुद्धा माहिती ह्या लेबल क्लेमच्या त्या चिठ्ठीमध्ये असते. तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचदा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे रिकामे राहिले डबे ह्याची विल्हेवाट कशी लावावी, तर ह्याची सुद्धा जी माहिती आहे तर ही त्या लेबल क्लेमच्या चिठ्ठीमध्ये दिलेली असते. तरी शेतकऱ्यांनी आवर्जून ती चिठ्ठी विक्रेत्याकडून घ्यावी आणि ती व्यवस्थित वाचावी. मराठीमध्ये सुद्धा त्यामध्ये माहिती दिलेली असते जेणेकरून शेतकऱ्यांना ती सोयीने वाचता येईल.
1: म्हणजे आपण ज्या वेळेला कीटकनाशक औषध किंवा खत बियाणं यासारख्या शेतीनिविष्ठा खरेदी करतो त्यावेळेला ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विशेषतः कीटकनाशक किंवा औषधं खरेदी करताना त्याचे बिलाचे तर खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण माहितीचं एक पत्रक असतं त्या औषधामध्ये ते सुद्धा वाचणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचा वापर करणं महत्वाचं आहे. आता सर आपण खरेदी करताना काळजी तर घेतोच किंवा वापरताना काळजी घेतो आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, पण याच्यामध्ये जर आपल्याला काही तक्रार करायची असेल किंवा काही खतं चांगली नाही लागली किंवा काही कीटकनाशकामधून काही दोष आढळला तर त्याचा काही तक्रार करता येते का आणि ती करायची झाली तर कुठं केली पाहिजे?
0: हो नक्कीच. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं किंवा इव्हन देशामध्ये तर ह्या खते

0: असतील, औषधं असतील, कीटकनाशक असतील, तर ह्याच्या गुणनियंत्रणासाठी तीन कायदे राबवले जातात. त्याच्यामध्ये बियाणे कायदा 1966 आहे, कीटकनाशके कायदा 1968 आहे, खत नियंत्रणादेश 1985 आहे. तर ह्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून जेणेकरून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात ह्याची काळजी घेतली जाते. तरी सुद्धा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या बियाण्याच्या बाबतीत उगवणीच्या तक्रारी असतात, कधी जनुकीय भेसळीच्या तक्रारी असतात, किंवा बोगस खतांच्या असतील, कीटकनाशकांच्या ह्या तक्रारी असतात. आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्या तक्रारीचं निराकरण किंवा तक्रार नेमकी कुठे करायची ह्याबद्दल बऱ्याचदा अनभिज्ञता असते. तर चालू वर्षामध्ये शासनाने खरीप हंगाम 2025 आढावा बैठक घेतली, त्याच्यामध्ये ह्या गुणवत्तेची सुनिश्चितता किंवा उपलब्धता करण्यावर भर दिलेला आहे. आणि त्यांनी कृषी आयुक्तालय स्तरावर एक नियंत्रण कक्ष सुद्धा स्थापन केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या ज्या निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा आहेत त्याच्यापासून तक्रार जर करायची असेल तर ती सहज करता येईल. तर तक्रार नोंदवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, तर शेतकऱ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी साधारण तीन पर्याय आहेत. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप क्रमांक, एक टोल फ्री क्रमांक आणि ईमेल आयडी. तर जे शेतकऱ्याला सोयीचं असेल त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी तक्रार करावी. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 98 22 44 66 55 आणि टोल फ्री क्रमांक आहे 1800 233 4000. ह्या क्रमांकावर ते तक्रार करू शकता, नोंदवू शकतात. तर तक्रार नोंदवताना सुद्धा काय काळजी घेणं अपेक्षित आहे जेणेकरून आपली तक्रार ग्राह्य धरली जाईल. तर तक्रार नोंदवताना त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव स्पष्ट त्यामध्ये लिहिलेलं असावं, त्याचा पत्ता, त्याचा संपर्क क्रमांक असावा, आणि जी काय अडचण किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील आहे त्याचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सअप किंवा ईमेलवर सुद्धा पाठवू शकता. यामुळे तुमची तक्रार जी आहे ती अधिक प्रभावीपणे नोंदवता येईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप क्रमांक वापरणे शक्य नसेल तर ते टोल फ्री क्रमांकावर आपली तोंडी तक्रार सुद्धा देऊ शकतात,
1: किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांची मदत घेऊन सुद्धा ही तक्रार नोंदवू शकतात.
0: हो हो. आणि ह्यापैकी जरी अडचण असेल आपल्याला तरी आपल्या नजीकचे जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी गावाचे किंवा तालुका कृषी अधिकारी, तर यांच्या कार्यालयात सुद्धा तुम्ही लेखी अर्ज करून किंवा त्यांना भेटून सुद्धा तक्रार करू शकता.
1: नक्कीच. म्हणजेच शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की कोणत्याही हंगामासाठी जर शेती निविष्ठा आपल्याला खरेदी करायच्या असतील तर त्याच्याबाबतची काळजी घेणं महत्वाचं आहे. मुख्य म्हणजे त्याचे पक्क बिल हे मागून घेतलं पाहिजे आणि ते जपून ठेवलं पाहिजे, आणि कीटकनाशकं वापरताना किंवा खरेदी करताना सुद्धा त्याबद्दलची अतिशय महत्वाची जी गोष्ट आहे की जी माहिती आहे ती पूर्णपणे वाचणं खूप महत्वाचं आहे. तर डगे सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना ही अतिशय महत्वाची अशी जी माहिती आहे शेती निविष्ठा खरेदी करताना आणि वापरताना कोणकोणती काळजी घ्यायची हे सविस्तर सांगितलं, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत शेती निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय वाई येथील तंत्र अधिकारी तेजदीप ढगे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही

प्रस्तुत है कार्यक्रम चित्रलोक।